ताली ताक झुमी ताक ताली ताक झुमी ताक झाला आंबो ताक झुकी ताक ताली गेन तू ताक झुमी ताक नाक झुमी ताक नाक झुमी ताक नाक नाक झम तारी ता जग तारी ता झन झाले कोकू तारी ता आपण तारी गेटे ताक झुमी तारी ता जग तारी ता झन झाले कोकू तारी ता आपण तारी गेटे झम तारी जग